وانا نموش اول زند يزرع شرب ويحصد بردي. بردي

قمت اسمع وعدي والله جامل وجزع والله جامل وجزع

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी सुरुची लिमये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आहे रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026, म्हणजेच वैशाख शुद्ध दशमी, शके 1948. काल साजरा करण्यात आलेल्या अँझॅक दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीला ऐकूया आपल्या व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश.

0: करायचा भार, म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलिया साठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पादशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदय सिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य, ढोल ताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.
4: सर्व व्यावसायिक प्रायोजकांच्या आर्थिक मदतीबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर आजचा पहिला मुख्य कार्यक्रम ज्यात सुलोचना निजामपूरकर गीतेच्या 15व्या अध्यायावर निरूपण करतील.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्लीत आम आदमी पक्षात फूट. राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपमध्ये सामील. दिल्लीत ऑपरेशन लोटसला आणखी वेग येणार असल्याची चर्चा. पश्चिम बंगालमधल्या मोठ्या मतदानाचा फायदा कोणाला होणार याबाबत आकडेमोड सुरू. आणि महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी राजकीय घडामोडींना वेग. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षातल्या असंतोषाचा शुक्रवारी अखेर स्फोट झाला. गेले काही दिवस पक्षाची नाराजी ओढवून घेतलेले राघव चड्ढा यांनी पक्षाविरुद्ध बंड करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राघव यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग आणि इतर खासदारांनीही आप या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. बंडखोरांच्या पाठीशी 7 म्हणजेच 2/3 इतक्या खासदारांचं बळ असल्यामुळं त्यांच्यासमोर कायदेशीर आव्हानं निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. बंडखोरांनी पंजाबमधल्या जनतेला धोका दिला असल्याचा आरोप करत पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आम आदमी पक्ष हा आता देशहितासाठी नव्हे तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करू लागला आहे असा आरोप राघव चड्ढा यांनी केला आहे. या घडामोडींमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या गेल्या वर्षीच्या पराभवापाठोपाठ आपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आपला खिंडार पाडल्यानंतर भाजपच्या ऑपरेशन कमळचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या लोकसभेतल्या कमकुवत पक्षांकडे तसंच राज्यसभेत तृणमूल काँग्रेस आणि द्रमुककडे वळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आपमध्ये पडलेल्या फुटीचा 10 महिन्यानंतर होणाऱ्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्येही परिणाम होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच आपच्या पंजाबमधल्या आमदारांमध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभेसाठी गुरुवारी मतदान झालं. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये तब्बल 91% पुढं मतदान झाल्यामुळं त्याचा फायदा कोणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या मतदानाचा फायदा भाजपला मिळेल असा एक प्रवाह आहे. या मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहबोली आक्रमक झाल्यामुळं तसा अंदाज लावला जात आहे. तमिळनाडूत अभिनेते विजय बाजी मारू शकतील असंही सांगितलं जात आहे. 4 मेला मतमोजणी होणार आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बारामतीत 2029 निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे असं मत सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी गुरुवारी मांडल्यानंतर चर्चांना ऊत आला. रोहित पवार यांनी त्यावर्षी युगेंद्र पवार पुन्हा रिंगणात उतरतील आणि निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होईल असं मत व्यक्त केलं. तर खुद्द रोहित पवारच बारामतीतून निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं पवार घराण्याच्या पुढच्या पिढीतली सुंदोपसुंदी आत्तापासूनच सुरू झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे विधान परिषदेसाठी रंगत वाढली आहे. उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढवावी असं मत सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा आहेत असं म्हटल्यामुळं उद्धव ठाकरेच विधान परिषदेवर जातील अशी शक्यता आहे. महायुतीत भाजपतर्फे केशव उपाध्ये, राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर इच्छुक आहेत. प्रज्ञा सातव यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेतर्फेही नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे पुण्यात शुक्रवारी पुरस्कारांचं वितरण झालं. सुबोध भावे, महेश काळे, प्राजक्ता माळी यांना वेगवेगळे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नोबेल सन्मान विजेते कैलाश सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात अनेक वर्षांनंतर हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची तीव्र लाट असून विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानानं 43° सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय हवामान विभागानं पुढचे 3 दिवस येलो अलर्ट जारी केला असून दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अग्रलेख.
मुंबईत रिक्षावाल्यांना मराठी सक्तीची करण्याच्या नियमाचं स्वागत. सकाळनं फिरत्या चाकावरती देशी मराठीला आकार या अग्रलेखात केलं आहे. बारामतीतल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेल्या राजकारणावर महाराष्ट्र टाइम्सनं बारामतीचं पोट राजकारण या अग्रलेखात भाष्य केलं आहे. कमी पावसाच्या अंदाजावर सकाळनं पावसाचे एल निनो गणित या अग्रलेखामध्ये आत्तापासूनच तयारी सुरू करायला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा नरक अशा केलेल्या उल्लेखाचा समाचार घेताना मोदींचे अर्थात मौन या अग्रलेखात सामनानं मोदींनी स्पष्ट बोललं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. मणिपूरच्या संघर्षावर लोकसत्तानं दुभंगाकडून तिभंगाकडे असा अग्रलेख लिहिला आहे. आणि आता महाराष्ट्रात गुरुवारी पुस्तक दिन पार पडला. साहित्यिकांनी तो इतक्या दणक्यात साजरा केला की त्यावरच एक पुस्तक होईल. बुक डे पेक्षा चेक बुक डे असायला पाहिजे होता असा टोला विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी मारलाय. माझ्या हृदयाची पानं प्रिये तू उलगडणार केव्हा अशा अर्थाच्या 63 कविता प्रेमातूर कवी प्रवीण दवणे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य दवणे यांनी कोलॅबरेशनमध्ये करूनच ठेवल्यामुळं लोकांना त्या फॉरवर्ड करायला बऱ्या पडल्या. पुणे पुस्तक महोत्सवात दरवर्षी विक्रम करणारे राजेश पांडे यांनी चंद्रावर नाहीतर यान गेलंच आहे तर तिकडेही पुस्तक महोत्सव साजरा करूया का अशी विचारणा पुस्तक न्यासाकडे करून टाकली आहे. मसापचे ताजे अध्यक्ष योगेश सोमण यांनी चंद्र आहे साक्षीला असं नाटक मी लिहून सुद्धा टाकतो अशीही ऑफर त्यांना दिली आहे. अच्युत गोडबोले यांची जवळपास 80 पुस्तकं असून आता त्या आकड्यावर या पुस्तक दिनी 10 लावून टाकण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पुस्तक दिनी तरी मला साहित्यिक म्हणून मान्यता द्या अशी याचना गायक संगीतकार आणि दंतवैद्य डॉक्टर आशुतोष जावडेकर यांनी केली आहे. बाकी सुबोध भावे यांनी आता एखाद्या साहित्यिकावर चित्रपट तयार करता येईल का अशी तयारी सुरू केली आहे आणि त्यामुळं अनेक साहित्यिक सैरावैरा पळतायत. बरंय तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण पुढे जाऊया आणि पहिला कार्यक्रम ऐकूया जो सुलोचना निजामपूरकर सादर करत आहेत, ज्याच्यामध्ये त्या गीतेच्या 15व्या अध्यायाचं निरूपण करतील. तर आता मी माईक सुलोचना काकूंकडे सोपवते.
1: श्रोते हो, नमस्कार. मी सुलोचना निजामपूरकर सर्व श्रोत्यांचे परत एकदा स्वागत करते. मी आज श्रीमद भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायातील पुरुषोत्तम योग यावर कार्यक्रम सादर करणार आहे. श्री भगवान वाचे.

कवीत भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना सुद्धा जाणतो. ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी संसाररूपी वृक्ष छेदावा लागतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अश्वस्थ म्हटले आहे हा विनाशी आहे, म्हणजेच अविनाशी आहे, हा वेगळा वृक्ष आहे. श्रुती सांगते, अश्वस्थ म्हणजे पिंपळ होय. अश्वस्थ वृक्ष कशाला म्हणायचे, जो आज दिसतो आहे पण उद्या दिसणार नाही, असा जो संसार वृक्ष क्षणभंगूर आहे. अश्वस्थाचे पिंपल हे नाव सूत्र वाङ्मयात आढळते. हा संसाररूपी वृक्ष म्हणजेच वैकुंड जगतारूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छामध्ये स्थित असते. ब्रह्म हे संपूर्ण सृष्टीचे केंद्रबिंदू असेल तर त्यापासून प्राकृत जगत हे 180 अंशाचे आणि उर्वरित 180 अंशाचे आध्यात्मिक जगत असते. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. जीव हे भगवंताचे सनातन अंश आहेत. बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंताशी एकरूप होतो. जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत. भगवंत सांगतात, स्तोत्र, चक्षु, रूप, रस, स्पर्श आणि गंध हे आहेत मायाधीशाचे आणि यांच्या जोडीला आहे मन. पण हे आहे, श्री समर्थांनी म्हटले आहे की मायाधिष्ठित जेवढा व्यवहार चालतो तेवढा व्यवहार सत्तेवरचा असतो. ते अंतिम सत्य आहे. माणसाला शेवटी शोधून काय काढायचे आहे, ते अंतिम सत्य शोधून काढायचे आहे. आणि म्हणून जोपर्यंत रूप, रस, गंध आणि मन यांच्याशी मनुष्य निगडीत राहतो, तोपर्यंत त्याला चैतन्य तत्वाकडे, त्या पुरुषोत्तमाकडे जाता येत नाही. जे प्रयत्नपूर्वक मार्ग स्वीकारतात आणि मन आत्मज्ञान व्हावे म्हणून तपश्चर्या करतात, ते या परधर्माला पाहू शकतात. परमधामला प्राप्त झालेले पुरुष संसारात परत येत नाहीत. परमात्म्यात ते दीन झालेले असतात. जीव हा भगवंताचेच अंश असल्याकारणाने त्यांच्यामध्ये भगवंताचे गुणही अंशरूपाने असतात. या गुणापैकी स्वातंत्र्य हा एक गुण आहे. प्रत्येक जीवात्म्याला स्वतःचे वैयक्तिक स्वरूप आणि स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. ज्याप्रमाणे सोन्याचे कण हे देखील सोनेच असते, त्याचप्रमाणे जीव हे भगवंताचे अंश असल्याकारणाने गुणात्मकदृष्ट्या भगवंतच समानच आहेत. स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी, तेच माझे परमधाम आहे. हे भारता, तू परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल.

चित्त हे त्याचे वाहन आहे. उत्क्रांतमतंस्थितं वापी भुञ्जागुणावितं विमूढानानुपश्यन्ती पश्यन्ती ज्ञानचक्षुषाः. जीव आपल्या देहाचा त्याग करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे ते सर्व पाहू शकतो. पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार हे सर्व काही ज्ञानावाचून मनुष्य जाणू शकत नाही. आध्यात्मिक गुरुकडून भगवद्गीता व तत्सम शास्त्राचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तो हे सर्व जाणू शकतो. ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला आहे ते हे पाहू शकतात. सूर्योदय झाला म्हणजे अंधकारासह रात्र नाहीशी होते. त्याचप्रमाणे गुरु उपदेशाने ज्ञान प्राप्ती झाली की मायेचे स्वरूप आढळते. गुणाचे विकार नाहीसे झाल्यावर पुरुष जीवनमुक्त होतो. जीवाची बाधा नाहीशी करून त्याला अविद्येची जी निराशा येते तिला शुद्ध विद्या असे म्हणतात. आत्मविद्या म्हणजे आत्मज्ञान. असे ज्ञानचक्षु प्राप्त करणारा आत्म्याचे दर्शन घेतो. यतंतो योगिनो चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोऽप्यकृतामाद्यौ नैनं पश्यन्त चेतसा. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. जे लोक वास्तविकपणे योग पद्धतीचा अभ्यास करीत आहेत आणि ज्यांना आत्मा व प्रकृती यांचा साक्षात्कार झाला आहे, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते विशुद्ध कृष्ण भावनाभावित भक्तीमध्ये संलग्न झालेले भक्तियोगी आहेत, त्यांनाच केवळ त्याचे आकलन होते. ज्ञानी महात्मा प्रारब्धाच्या बळाने आहार देहाची सर्व स्वाभाविक कर्मे करीत असूनही देहबुद्धीला मुळीच शिवत नाही.

यो जगद्भासयतेखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। अखिल जगताचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून निर्माण होते आणि चंद्राचे अग्नीचेही तेज माझ्यापासून निर्माण होते। भगवंत या ठिकाणी वर्णन करीत आहेत, मनुष्य ज्ञानप्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो। प्रत्येक जण सूर्य चंद्र अग्नी यांच्या विद्युत शक्ती पाहतो। हे भगवंतापासून जीव भगवंताचे अंश आहेत आणि भगवंत जीव स्वगृही भगवद्धामात परत येऊ शकतात। जर मनुष्याने जाणले की सूर्य चंद्र अग्नी यांचा प्रकाश आणि तेज भागात श्रीकृष्णापासूनच निर्माण होत आहे, तर त्याच्या कृष्णभावनेत प्रारंभ होतो। चंद्रप्रकाश अत्यंत शीतल व आल्हाददायक असल्यामुळे लोक सहजपणे जाणू शकतात। भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे केवळ आपण जिवंत राहतो आणि कृपेविना चंद्र सूर्य अग्नी असूच शकत नाही। गामा विश्वच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्पामी चौदसी सर्वा सोमो भूत्वा रसात बनहा। मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित असतात। मी चंद्रहून सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो। भगवंत प्रत्येक अनुग्रह आणि जीवामध्ये प्रवेश करतात। परमात्मा ग्रहलोक ब्रह्मांड जीव आणि अणुमध्येही प्रविष्ट करतात। भगवंतामुळे सूर्य प्रकाशतो आणि ग्रह स्थिर गतीने भ्रमण करतात। भगवंताविना हवेत फेकलेल्या धुळीप्रमाणे सर्व ग्रह इतस्तः विखुरले असते, नष्ट झाले असते। त्याचप्रमाणे भगवंतामुळे चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो। चंद्राच्या प्रभावामुळे वनस्पती रसभरित होतात। पृथ्वी जशी गंध स्वरूप आहे तसा चंद्र सर्व रसरूप स्वरूप आहे। त्याच्यात प्रकाशक व पोषक शक्ती आहे। चंद्राला हे सामर्थ्य भगवंताकडून प्राप्त झाले। चंद्र वनस्पतींना पुष्ट करतो। अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचम्यान्नं चतुर्विधं। सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान यांच्याशी संयोग साधतो। आयुर्वेदात जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नांचे पचन करतो। जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते। कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी भगवंताचे रूप आहे। वेदामध्ये म्हटले आहे, भगवंत आणि ब्रह्म अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहेत, सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहेत। भगवंत अन्न पदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पचन करतात आणि भगवंताच्या कृपेमुळे आपण जीवनाचा उपभोग घेतो। सर्वस्याहं मृतिसन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञाननं पोहनं च वेदश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदान्तदुग्वेदविदेह चाहम्। मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात। सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे। निस्संदेह मी वेदांताचा संकलन आहे आणि वेदांचा ज्ञाता पण मीच आहे। भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत। जीव आपल्या पूर्वजन्मातील सर्व काही विसरतो, परंतु
त्याच्या सर्व कर्माचे साक्षी असणाऱ्या भगवंताच्या आदेशानुसार त्याला कर्म करावे लागते. वेद हे भगवान संकलन करतात. व्यासदेव व श्री भगवान हे वेदांत सूत्राचे भाष्य आहेत. आणि भक्तीद्वारे भगवंताची आराधना करून भगवत प्राप्ती होते. म्हणूनच श्रीकृष्णांना जाणणे हाच वेदांचा उद्देश आहे. क्षर व अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव क्षर असतात आणि आध्यात्मिक जगातील प्रत्येक जीवाला म्हटले जाते क्षर. व्यासांनी अवतारद्वारे वेदांत सूत्राचे संकलन केले आहे. भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना जीवभूत म्हटले आहे. जे भगवंताशी एकरूप आहेत त्यांना म्हटले जाते, त्यांना अक्षर म्हटले जाते. पाच इंद्रिये आणि मनाशी संघर्ष करणाऱ्या जीवांना भौतिक शरीरे असतात. भौतिक जगतात जीवामध्ये जन्मवाढ, उपस्थिती, जनन, क्षय व विनाश हे विकार होतात. हे विकार भौतिक शरीराचे आहेत. म्हणून आध्यात्मिक जगतात शरीर बदलत नाही, ते सर्व काही एकात्वामध्ये स्थित असते.

0: करू. या देहात दोहात व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंतच आहेत आणि ते त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. जीवामध्ये काही बद्ध आहेत तर काही मुक्त आहेत, आणि या सर्वांच्याहून श्रेष्ठ असा परमात्मा पुरुषोत्तम आहे. उत्तम पुरुष हा तर निराळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारणपोषण करीत असतो. त्याचप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर व परमात्मा असा म्हटला जात आहे. जो अव्यय आणि ईश्वर तोच पुरुषोत्तम आहे. उत्तम पुरुष हा अक्षर व अक्षराहून वेगळा तिसरा व शेवटचा आहे. जिथे अनुभव निपुण नाहीसा होतो तिथेच पुरुषोत्तम असतो. द्रष्टा व दृश्य या कल्पना मावळून जी उर्वरित स्थिती उरते त्या स्थितीला पुरुषोत्तम म्हणतात. देहातून बाहेर पडणारा परमात्मा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो आणि नंतर आपल्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये स्थित राहतो. त्या परमात्म्यालाच पुरुषोत्तम म्हटले जाते. हे भारता, तू परमेश्वराला शरण जा, त्या परमेश्वराच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. यो मामेव संमूढे जानाती पुरुषोत्तम स सर्व विपतिजती मी सर्व भावेन भारत. भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुतः सर्वज्ञ आहे. परिपूर्ण ज्ञानी आपला जो बोजवान वेळ व्यर्थ न दवडता प्रत्यक्ष कृष्ण भावनाभाकीत भगवंत भक्तीमध्ये संलग्न होतो. विनम्र भावाने भगवद्गीतेद्वारे ऐकले पाहिजे की सर्व जीव हे सदैव भगवंताच्या अधीन असतात. जो भगवद्भक्तीमध्ये संलग्न आहे भगवंतांना जाणणाऱ्या सर्व प्राथमिक मार्गांना त्याने पार केले आहे. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. जो मला संशयरहितून पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हे नको. गीतेचा 15वा अध्याय म्हणजे ज्ञान मंदिराचा कळसच आहे. त्यात शुद्ध ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्तीही आहे. हा अध्याय म्हणजे गुह्यतम शास्त्रच होय. हे अर्जुना, असे हे गुप्तशास्त्र मी तुला सांगितले त्याचे तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान व कृतार्थ होऊन जाईल. भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे. जेथे भक्तियोग आहे तेथे भौतिक विकार असू शकत नाही. भगवंतांनी सूर्य आणि अज्ञानाला अंधकार म्हटले आहे. जेथे सूर्य आहे तेथे अंधकार राहू शकत नाही. म्हणूनच जेथे प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली भक्ती केली जाते श्रीकृष्णांचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे. मनुष्याने सर्व पापापासून सर्व विकारातून मुक्त झाले पाहिजे, तरच तो श्रीकृष्णांना जाणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने अंतःकरणाच्या दुबळेपणावर मात केली पाहिजे. गीता ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची जीवनकला आहे. खरोखर गीता हे शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर ती ही गीता संसार जिंकणारे शस्त्र आहे. गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळवता येते. इथे परमेश्वराला अत्यंत विनम्र होऊन नमस्कार करायचा, मला ज्ञानरूप होऊ दे आणि पुरुषोत्तमाची प्रत्यक्ष आत्मप्रचिती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. जो पुरुष ओम हा एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत देह टाकतो तो परमगतीला प्राप्त होतो. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवद्गीतेमधील पुरुषोत्तम योग 15वा अध्याय समाप्त. नमस्कार श्रोते हो.
1: खूप मनापासून धन्यवाद तुमचे सुलोचना काकू आणि संदीप तुमचे धन्यवाद कारण तुम्ही त्यांना इकडे स्टुडिओमध्ये घेऊन आलात आणि आज आपण लाईव्ह कार्यक्रम इकडे केला. तर श्रोते हो, पुढे कार्यक्रमात आपण ऐकूया सिडनी डायरी.

0: नमस्कार श्रोते हो, मी अपर्णा बक्षी आजची सिडनी डायरी सादर करते. आजच्या सिडनी डायरीमध्ये ऐकूया काही स्थानिक बातम्या आणि काही रंजक माहिती. गीता परिवार यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मंदिर ऑस्ट्रेलिया इंक येथे संपूर्ण गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र कार्यक्रमात भगवद्गीतेचे अध्याय पठण, आध्यात्मिक चिंतन आणि सामूहिक भक्तीचा सुंदर अनुभव घेण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. हा कार्यक्रम दिनांक 3 मे 2026 रोजी महाराष्ट्र मंदिर ऑस्ट्रेलिया इंक येथे दुपारी 2:30 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमात सर्वजण मिळून भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे पुस्तक पाहून सामूहिक पठण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी कृपया आपले भगवद्गीतेचे पुस्तक सोबत आणावे ही विनंती. अधिक माहितीसाठी विक्रांत यांना 0431-497-738 किंवा योगिता यांना 0432-736-442 यांच्याशी संपर्क साधू शकता. कार्यक्रमाचे आयोजन MMAI समितीमार्फत करण्यात आले आहे. आपण सर्वांना माहीतच आहे की सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन मराठी सिनियर्स असोसिएशन कार्यरत होऊन साधारण 2 वर्षे होत आहे. सिनियर्स लोकांनी एकत्र यावे, आपले अनुभव एकमेकांना सांगावे, वेगवेगळ्या विषयांवर अनुभवी लोकांकडून माहिती मिळवावी आणि त्याचबरोबर मनोरंजन आणि सहभोजन करावे हा मुख्य उद्देश आहे. असे कार्यक्रम दर 3 महिन्यातून एकदा होत असतात. आपण स्वतः किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती ज्या वयवर्षे 60 च्या आसपास किंवा त्याहून अधिक आहेत ते या असोसिएशनचे वार्षिक किंवा आजीवन सभासदत्व घेऊ शकतात. ही माहिती आपल्या परिचित लोकांना जरूर सांगावी आणि त्यांना सभासदत्व घेण्याची विनंती करावी. तसेच आपल्याला या असोसिएशनच्या द्वारे आपल्या सिनियर्स लोकांना प्रत्यक्ष मदत करायची असल्यास समितीच्या सदस्यांना संपर्क करून कशा प्रकारची मदत करू शकाल हे सांगितल्यास आम्हास ते नक्कीच उपयुक्त होईल. असोसिएशनविषयी किंवा अन्य माहितीसाठी आपण सोबतचे माहितीपत्रक बघू शकता आणि डॉक्टर सावरीकर यांना 0419-297526 किंवा श्री विजय तेलंग यांना 0412-003673 किंवा श्रीमती योगिनी लेले यांना 0425-290567 ह्याच्यावर संपर्क साधू शकता किंवा तुम्ही ईमेलही पाठवू शकता marathisseniorssydney@gmail.com. ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री मार्क बटलर यांनी NDIS अर्थातच नॅशनल डिसेबिलिटी इन्शुरन्स स्कीममध्ये मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. ह्या बदलांचा मुख्य उद्देश NDIS प्रणाली अधिक टिकाऊ, नियंत्रित आणि कार्यक्षम बनवणे हा आहे. सरकारला वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे असून भविष्यात या योजनेचा खर्च वाढीचा दर कमी करण्याची योजना आहे. तसेच NDIS मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची पात्रता ठरवताना आता फक्त वैद्यकीय निदान पाहिले जाणार नाही तर व्यक्तीची दैनंदिन कामे करण्याची क्षमता अर्थातच फंक्शनल कॅपॅसिटी देखील विचारात घेतली जाईल. काही सेवा आणि पेमेंट प्रक्रियांमध्ये अधिक कडक नियम लागू केले जाणार आहेत जेणेकरून संसाधनांचा योग्य वापर होईल. ह्या सुधारणा करून सरकारचा उद्देश NDIS अधिक पारदर्शक करणे आणि योग्य गरज असलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणे असा आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अलीकडेच एक महत्वाची घोषणा करत 65 वर्षांवरील नागरिकांसाठी दिली जाणारी खासगी आरोग्य विमा अर्थातच प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स सवलत रिबेट कमी किंवा टप्प्याटप्प्याने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. ह्या बदलानुसार 65 वर्षांवरील नागरिकांना आता तरुणांप्रमाणेच जवळपास समान खर्च भरावा लागू शकतो, म्हणजेच त्यांना मिळणारी अतिरिक्त सरकारी मदत कमी होणार आहे. आरोग्यमंत्री मार्क बटलर यांनी स्पष्ट केले आहे की निर्णय पिढ्यांमधील समानता फेअरनेस बिटवीन जनरेशन्स राखण्यासाठी तसेच सरकारी निधीचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी घेण्यात आला आहे. सरकारच्या मते ह्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होईल आणि ती रक्कम वृद्धांसाठीच्या एज केअर सेवांच्या सुधारणेसाठी वापरली जाईल. मात्र या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नागरिकांवर आर्थिक ताण वाढू शकतो, कारण त्यांना दरवर्षी अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो आणि काही जण आपला खासगी आरोग्य विमा सोडण्याचाही विचार करू शकतात. तर आता ऐकूया हवामानाचा अंदाज. आजचे कमाल तापमान 25 डिग्री असून किमान तापमान 11 डिग्री असे असून येणाऱ्या आठवड्यात हवामान बहुतांश वेळा सूर्यप्रकाशी राहील, मात्र अधूनमधून हलके ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आता ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना व गोष्टी. 26 एप्रिल 1928 रोजी लंडनमधील मॅडम थुसार्ड्स हे प्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय पुन्हा जनतेसाठी खुले करण्यात आले. 1925 लागलेल्या भीषण आगीत या संग्रहालयाचे मोठे नुकसान झाले होते आणि अनेक मौल्यवान मेणाचे पुतळे नष्ट झाले होते. त्यामुळे जवळपास 3 वर्षे दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम सुरू होते. अखेर 1928 संग्रहालय नव्या स्वरूपात पुन्हा उघडण्यात आले. या नव्या स्वरूपात पुनर्निर्मित पुतळ्यांसोबतच अधिक आधुनिक सुविधा जसे की सिनेमा हॉल्स आणि रेस्टॉरंट्स यांचा समावेश करण्यात आला होता. त्या काळात ही घटना एक महत्त्वाची बातमी मानली गेली. भारतीय गणित शास्त्राला जागतिक ओळख मिळवून देणारे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची पुण्यतिथी 26 एप्रिल रोजी पाळली जाते. 1887 तामिळनाडूमध्ये जन्मलेले रामानुजन यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत राहूनही गणिताच्या क्षेत्रात विलक्षण योगदान दिले. त्यांनी संख्या सिद्धांत अर्थातच नंबर थिअरी, अनंत श्रेणी अर्थात इन्फिनिट सिरीज आणि गणितीय विश्लेषण अर्थात मॅथमॅटिकल अनालिसिस ह्यासारख्या क्षेत्रात अनेक नवे शोध लावले. औपचारिक शिक्षण मर्यादित असतानाही त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेमुळे त्यांनी जगप्रसिद्ध गणितज्ञांमध्ये आपले स्थान निर्माण केले. इंग्लंडमध्ये प्रख्यात गणितज्ञ G.H. Hardy यांच्यासोबत काम करताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. अल्पवयातच 26 एप्रिल 1920 रोजी त्यांचे निधन झाले, मात्र त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही गणिताच्या जगात जाणवतो. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिभेला व योगदानाला आदरांजली अर्पण केली जाते. याचबरोबर मी आजची सिडनी डायरी संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी धन्यवाद अपर्णा. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आणि आता दुसरा कार्यक्रम मी सादर करते ज्याचं नाव आहे मनातील आशा. आपण सुरुवातीला ऐकूया एक गाणं.

अशीच दिव्यत्वाची प्रचिती ज्यांच्या ठाई येते त्या आशाताईंनी गायलेलं हे गाणं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92 वर्षी निधन झालं. आकाशवाणी सिडनीकडून आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा कार्यक्रम मी सुरुची लिमये सादर करत आहे. आशाताई गेल्या त्या दिवशी काही कवितेच्या ओळी मला सहजच सुचल्या, त्या आपल्यापुढे सादर करते. दिवस सुरू होताना भूपाळी म्हणत येते आशा. दिवस सुरू होताना भूपाळी म्हणत येते आशा. दिवस असो रात्र असो आपल्याबरोबर राहते आशा. शेपटीवाल्या प्राण्यांबरोबर बालपणी नाचते आशा. चांदोबाला भागलास का सहजच पुसते निर्मळ आशा. तारुण्याच्या उंबरठ्यावर किती गुलाबी गाते आशा. तारुण्याच्या उंबरठ्यावर किती गुलाबी गाते आशा. साजण पाहुनी गर्द राणी मग कशी लाजुनी हसते आशा. नववधूची नवी नवाळी संसारी मग फुलते आशा. सायंकाळी सांज दिवा लावून उजळते दारी आशा. प्रिया होऊनी वेळ लाविते सख्या भुलविते नटखट नटखट आशा. स्वतःस अर्पुनी भान हरपुनी एकरूप होते मग आशा. नाट्यगीतांना रागदारीने सुरेख नटवी खुलवी आशा. लावणीच्या आणि फडावर ढोलासंगे थिरके आशा. देव्हाऱ्यातील देवाचरणी हृदय अर्पिते विनम्र आशा. सर्व ऋतूतून सदा बहरते सारे बरवे करते आशा. घराघरातून संचारत मग मना मनातून गाते आशा. घराघरातून संचारत मग मना मनातून गाते आशा. भूलोके या अमर होऊनी आता नभातून गाते आशा. भूलोके या अमर होऊनी आता नभातून गाते आशा. देवदत्त प्रतिभेला अटूट जिद्दीची जोड मिळाली तर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशा भोसले. हा चांदण्याचा आवाज जरी हरपला असला तरी पुढची अनेक दशकं तो श्रोत्यांना मोहवतच राहणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणजे आशाताईंचे धाकटे बंधू. त्यांनी स्वरबद्ध केलेलं पहिलं गाणं आशाताईंच्या आवाजातच त्यांनी रेकॉर्ड केलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण याच गाण्यानं करूया.

वयाच्या 10व्या वर्षापासून ते वयाच्या 92व्या वर्षापर्यंत म्हणजे 82 वर्ष इतका मोठा काळ आशाताई गात होत्या. त्यांनी 12,000 अधिक गाणी गायली आहेत. 3-4 पिढ्यांमधील अनेक नायिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. गाण्याचे वैविध्य तरी किती. अभंग, भक्तिगीते, भावगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते, प्रेमगीते, लावण्या इतकेच नव्हे तर अनेक बालगीतेसुद्धा आशाताईंनी गायली आहेत. नाच रे मोरा, चांदोबा चांदोबा भागलास का, झुकू झुकू झुकू झुकू अगीन गाडी, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, चंदाराणी काग दिसत तसं थकल्या वाणी, ही सगळी बालगीतं आशाताई गायल्या आहेत. हे आपल्याला माहीत आहे का? ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं एक गोड बालगीत आता आपण ऐकूया.

अशा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, अनेक चढउतार आले, पण याचीच भरपाई म्हणून की काय त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात त्यांना अनेक चांगली माणसं भेटली. ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, जगदीश खेबुडकर, सुरेश भट यांच्यासारखे अनेक गीतकार, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, वसंत देसाई असे अनेक संगीतकार, यांच्याबरोबर आशाताईंनी अनेक अजरामर कलाकृती केल्या. पण या सगळ्यात एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुधीर फडके. सुधीर फडके म्हणजेच बाबूजी किंवा आशाताईंच्या शब्दात फडके साहेब यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आशाबाई गायल्या. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी अनेक श्रवणीय द्वंद्वगीतेही गायली आहेत. ललिता फडके म्हणजेच सुधीर फडके यांच्या पत्नी यांच्यामुळे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची ओळख झाली. या हिऱ्याची पारख करून त्याला उत्तम पैलू पाडण्याचं काम बाबूजींनी केले. पण बाबूजींच्या शब्दात आशाबाईंच्या गाण्याबद्दल सांगायचं तर ते म्हणाले होते, मी दगडातून मूर्ती तयार करणार होतो पण छिन्नी लावायच्या आतच मूर्ती आपोआप बाहेर आली. जीवनगा कधी रे येशील तू हे ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं, बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं सुवासिनी या चित्रपटातील नितांत सुंदर गीत. या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक कडवं वेगवेगळ्या रागात स्वरबद्ध केले आहे. गाण्याची कडवी आणि ध्रुवपद मिळून 5 राग या गाण्यात वापरले आहेत. यातील कडव्यांच्या शेवटची एका रागातून दुसऱ्या रागात नेणारी तान म्हणजे संगीतातील मास्टरपीसच. ऐकूया जीवलगा कधी रे येशील तू.

आपल्या मुळाला धरून ठेवण्याची, आपण वारसा हक्काने जे मिळवलं आहे ते जतन करण्याची आस आशाताईंकडे नक्कीच असावी। म्हणूनच आपल्या वडिलांना एक आगळी श्रद्धांजली आशाताईंनी वाहिली, त्यांची अनेक नाट्यगीते आपल्या आवाजात गाऊन। मधल्या काळात लुप्त झालेल्या नाट्यसंगीतांना आशाताईंनी पुनरुज्जीवन दिले। आपण फक्त सुगम संगीत नाही तर रागदारीवर आधारलेली नाट्यगीतेही लीलया गाऊ शकतो हेच या गुणी मुलींनी सिद्ध केले। आशाताईंनी गायलेलं एक नाट्यगीत आता आपण ऐकूया।

लता मंगेशकर ह्या वटवृक्षाच्या छायेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकंच कठीण. पण कठोर प्रयत्न आणि निरनिराळे संगीत प्रकार सहज पेलण्याचं कसब यातून आशाताईंनी आपला वेगळा ठसा उमटवला. आशा ज्या प्रकारची गाणी गाते तशी गाणी मला जमणार नाहीत असं खुद्द लतादिदी सुद्धा म्हणाल्या आहेत. मराठी लोकसंगीतात एक लोकप्रिय प्रकार म्हणजे लावणी. आशाबाईंनी अनेक लावण्या गायल्या आहेत. त्यातला रांगडा भाव आणि तरीही असलेली नजाकत, लावणीचा नखरा हे सगळं जपून. शांता शेळके यांची सिद्धहस्त लेखणी, आनंद घन या नावाने लतादिदींनी दिलेलं संगीत आणि आपल्या आवाजाने आशाताईंनी भरलेले रंग यातून मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील एक ढंगदार लावणी तयार झाली. वर्षानुवर्ष त्या लावणीची लोकप्रियता टिकून राहिली आहे. ही लावणी म्हणजे रेशमाच्या रेघांनी. ती आता आपण ऐकूया.

0: मंडळी, मला वाटतं एक लावणी ऐकून आपलं काही समाधान झालं नाही आहे, तर मी आणखीन एक लावणी लावते. पण त्याच्या आधी त्याची एक रंजक कथा आपल्याला सांगते. ती म्हणजे सांगते ऐका हा गदिमांचा खूप गाजलेला चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांनी बुगडी माझी सांडली ग अशी एक झकास लावणी लिहून संगीतकार वसंत पवार यांना दिली. वसंत पवार आणि त्यांचे सहाय्यक संगीतकार राम कदम यांना मात्र त्या लावणीसाठी चाल काहीही सुचेना. त्यांनी अनेक चाली त्यांच्या मनात घोळत होत्या, पण त्यांच्या मनासारखी चाल मात्र त्यांना काही करता येत नव्हती. एक दिवस ते दोघंही राम कदम यांच्या घरी होते आणि शेजारच्या घरात कोणाचे तरी निधन झाले होते. मोठ्याने रडारड चालली होती. ग्रामीण भागात मोठ्याने हाका घालीत रडण्याची पद्धत असते. राम कदम ते ऐकत होते. घरातली एक महिला मोठ्याने साथ घालत होती, माझा बाबा गेला ग, असा कसा माझा बाबा गेला ग, आणि काय गंमत, या रडण्याच्या तालातून राम कदम यांना या गाण्याची चाल सुचली. बुगडी माझी सांडली ग ही गेली 70 अधिक वर्ष लोकप्रिय असलेली लावणी, त्याचा जन्म या अशा प्रसंगातून झाला. ऐकूया बुगडी माझी सांडली ग.
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर.

कोणत्याही स्त्रीने घराबाहेर कितीही काम केलं आणि यशाची शिखरं गाठली तरी नैसर्गिकपणे तिचा जीव अडकून राहतो तो तिच्या मुलांमध्ये. एकीकडे काम करून मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी, तर दुसरीकडे आपण मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही ही बोच कायम स्त्रीच्या मनात असते. आशाबाई तरी याला अपवाद कशा असणार. कदाचित यामुळेच त्यांनी आईसाठी गायलेली अनेक गाणी अतिशय हळूवार आणि अगदी मनाच्या आतून आलेली वाटतात. पी सावळाराम यांनी लिहिलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं मोलकरीण चित्रपटातील आशाबाईंच्या आवाजातलं असंच एक सुंदर गाणं आता आपण

एखाद्या घरातील दोन पिढ्यांमधील एका क्षेत्रात यश मिळवणारी माणसं जन्माला येणं हे तसं विरळच. पण हा योग सुधीर फडक्यांच्या घरी आला. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके हे सुद्धा अगदी गुणी संगीतकार. फिटे अंधाराचे जाळे हे गीत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले आणि त्यांचे वडील सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ते गायले. त्यानंतर आशाताईंनी श्रीधर फडके यांच्याबरोबर केलेला आणि अतिशय लोकप्रिय झालेला अल्बम म्हणजे ऋतू हिरवा. आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या श्रीधरविषयी आशाताईंना कौतुक मिश्रित प्रेम होतं आणि श्रीधर अगदी कठीण चाली देतो अशी त्यांची लाडीक तक्रारसुद्धा होती. ऋतू हिरवा या अल्बममधील ऋतू हिरवा, जय शारदे वागीश्वरी, सांज ये गोकुळी, झिनी झिनी वाजे बीन अशी सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली. पण त्यापैकी माझं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे घनराणी साजना. शांता शेळके यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रीधर फडके यांनी सुरेख संगीताचा साथ चढवला आहे आणि गायला कठीण असं हे गाणं आशाताईंनी अगदी अप्रतिम गायलं आहे. ऐकूया.

मराठीप्रमाणेच आशाताईंनी हिंदी आणि भारतातील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. मध्ये एक मी व्हिडिओ पाहिला त्याप्रमाणे आशाताईंनी हिंदीतील जवळजवळ 35 ॲक्ट्रेसेसना आपलं पार्श्वगायन दिलेलं आहे. पण आशाताईंना मराठी प्रेमगीतांची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हटलं तर कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. रागदारीवर आधारित प्रेमगीतांपासून उडत्या चालीची प्रेमगीते इतकेच नव्हे तर कॅबरे या प्रकारातील गाणीही आशाताईंनी गायली आहेत. सगळीच प्रेमगीतं हळवी, मखमली, मादक तरीही संयत. आजच्या कार्यक्रमासाठी त्यातलं एक गाणं निवडणं म्हणजे वाऱ्याला चिमटीत पकडणं इतकंच अशक्य. म्हणूनच मी आपल्यासाठी आशाताईंच्या प्रेमगीताची एक गीतमाला घेऊन आले आहे. तर आनंद घेऊया या गीतमालेचा.

मंडळी, अशी अनेक गाणी आपण कितीही वेळ ऐकू शकतो, नाही का? पण आपल्या कार्यक्रमाला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे इथे थांबायला हवं. आशाताईंच्या स्वरांमधूनच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आम्हाला आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडतील. मी सुरुची लिमये आता आपला निरोप घेते. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश आणि आशाताईंचे आणखी एक सुमधूर गाणी.

0: मनाचा भार, म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: एका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पाचशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य, ढोलताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.

0: 98.5
1: 2000
0: FM。
2: 如果你是一片风景，然后